आकाशवाणी इम्फाल इचुचु कोहुंदा पुमाई प्रमके कोरे माओ चुसुवु सुजुताए जो आसुचे कहें ही अगेनो सिबो ये उम्मुनो लेपे को थलो जो छम प्राम चले रे उजुको माओ ललिनो अनुलिशे आकाशवाणी इम्फाल इजुको मशले काइनान प्रब्ले उखुल डिस्ट्रिक्ट जिश न्यू हेवन हेके फोर्टीथ असम राइफल्स आउटपोस्ट हुले दिगुचो ये असो जिचुनी फोर्टीथ Assam Rifles tano ofuma pile tulla fo oba khoga biwano enimo tangkhul nagalong tano hunda makab do total shutdown ko kobano ukhul e kamjong district headquarters lahi kora hemore galia ofrchi e office kuria buria aso chuni 48 Assam Rifles personal mano ofuma pile oba khoga biwano ofuma makke hi ichuchu ukhul district hospital heno koso gole buya Total shutdown kothol ino prasdo komo okoda hiyoli vulomoe e ban nahi ijo chukro hunda chanigutu thole. Fukipay gabu district duno to ijo Chief Minister Yumnam Khemchan no Lamphel he gabu Directorate of Health Services heno PM Janman e DA JGUA kruno Mobile Medical Unit chegosu matabiya. Hilino Health Secretary Cum Commissioner Suman Singh no Pesosa Mobile Medical Unit Lehi Nurse Mae Opro Darer ECG Ikruna Microscope E Ikruna Kakrihi Loe Mobile Medical Unit Tano Stelino Kadoshok Bu Pahitao